0: ആകാശവാണി അറ്റ് 90. മൻ കി ബാത് ഹൈ ജൻ ജൻ കി, സഭി കി കുച്ച് അപ്നി സി, സംഘർഷോ കെ കുച്ച് കിസ്സേ, കഹാനി കുച്ച് സഫലതാഓ കി, അൻകഹി വിരാസത് കി, ഉമ്മീദേ നയേ ഭാരത് കി. മഹീനെ കെ ആഖിരി രവിവാർ കാ രഹതാ ഹൈ ഇന്തസാർ, മലയാചൽ കെ ആഞ്ചൽ സേ വിന്ധ്യാചൽ കെ ആംഗൻ തക്, ബ്രഹ്മപുത്ര കെ ഘാട് സേ ഹിമാലയ കെ വിസ്താർ തക്, ഹോതീ ഹൈ മൻ കി ബാത് പ്രധാനമന്ത്രി കെ സാഥ്. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
1: बीते हुए पल लेके आई है यादों की बारात. आप सुन रहे हैं लो आ गई उनकी याद, लो आ गई उनकी याद 100.1 FM गोल्ड पर. लो आ गई उनकी याद, लो आ गई उनकी याद 100.1 FM गोल्ड पर.